सो पावै सदा सहवत सलाह तेरी नाम मन बसावै नाम जिन कै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरा साचा नाम मेरा आधार साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कार सांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब